0: भोजा भोजा डाली के लाया तलाई थी
1: हे हे
0: हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे उठी में सतवर जो इन माल पठियन था कयले
2: असन वडील पी चारी ने जड़ी रीते असी चारी हुंदा ने हलोंदा ना एड़ी रीते असन दादा चारी दवा असन दादा जा बापा चारी दवा त असन जो पीडी थई हुई इनमें ई परम पारथी माल जो हलयो छे